0: हाँ तो सुन लो, अमी का सुंदर है गीत के, और गीत गुरगिन रहो तो बसंती और संगवारी मन, तो अदाए फिर जातो समयावल होली, जातो पूरे यही बोलतो रहा है कि आमचो जीना ने कला के संगातोर खूबे जरूरी हो से। तो ये नगद गोड संगे मुके विदा दियास, जातो पूरे कला और कलाकार कार्यक्रम सुनतो सब पाए गाँव करी दादा दीदी सियान सजन मन के मैं सुनाए करें से जुहार।
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा